0: जिंदगी के अनमोल लम्हे रेडियो मॉरिशस के साथ। स्वर तरंग,
1: स्वर तरंग। हेलो श्रोतनु नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर आणि स्वर तरंग कार्यक्रमात मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनु एक वाजले आहे आणि नेहमीप्रमाणे पावणे दोन पर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्युनिंग करा आमच्यासोबत, आजचा हा शनिवार एन्जॉय करा। पुन्हा श्रोतनु कार्यक्रमाची सुरुवात करूया। आज आहे शनिवार, वीकेंडची सुरुवात झाली आहे, तेव्हा आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया।
0: राइट स्वाइप, लेफ्ट स्वाइप करता करता नजर थांबली, फर्स्ट डेट झाली आणि सनईच वाजू लागली। बघता बघता बोटात घातली भली मोठी रिंग, आईच्या पाटल्या, आजीची नथ, डिझायनर लेहंगा आणि खूप मिक्स्ड फीलिंग्स। मेकअप नीट झालाय ना, कोण दिसतोय भारी, नवरी होणार मी आता।

श्रोतांनो, जिथे शब्द कमी पडतात तिथे संगीत बोलते. आणि आज आपण साजरा करणार आहोत संगीत. उद्या वर्ल्ड म्युझिक डे आहे, जागतिक संगीत दिवस. तुम्हा सर्वांना जागतिक संगीत दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. या क्षणी या निमित्ताने ऐकूया पुढचं गाणं. मराठी म्युझिक म्हटलं की अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं अनिवार्य आहे. तेव्हा ऑन दिस ओकेजन ऑफ वर्ल्ड म्युझिक डे ऐकूया अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं, टेकन फ्रॉम द मूव्ही सैरात. याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, उद्या आहे वर्ल्ड म्युझिक डे, जागतिक संगीत दिवस, आणि आज या कार्यक्रमात एक लोकगीत अनिवार्य आहे. येस श्रोत्यांनो, मराठी गाण्यांचा प्रवास चालू आहे आणि मराठी म्युझिक म्हटलं, मराठी संगीत म्हटलं की लोकगीत अनिवार्य आहे. तेव्हा या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत एक ठसकेदार लावणी. याचा आस्वाद घ्या इन द व्हॉइस ऑफ बेला शिंदे.

श्रुतीनं पुढचं गाणं ऐकण्याआधी सुविचाराच्या दोन ओळ्या फक्त तुमच्यासाठी. स्वप्न ती नसतात जी झोपेत पडतात, स्वप्न ती नसतात जी झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी झोपू देत नाहीत. तेव्हा श्रुतीनं या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं, ठिकाण फ्रॉम द मूव्ही जाऊ द्याना बाळासाहेब, याचा आस्वाद घ्या.

वेलकम बॅक श्रोत्यांनो, शिरीसोबत आपण आहात रेडिओ मुर्शेश्वर स्वर तरंग कार्यक्रमात. परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत. श्रोत्यांनो, आज शनिवार आहे, वीकेंड ची सुरुवात झाली आहे, तेव्हा कोळी गीत तर अनिवार्य आहे. तेव्हा ऐकूया एक कोळी गीत. टू एन्जॉय दिस ब्युटिफुल सॅटरडे आफ्टरनून. तेव्हा तुमच्यासाठी वाजत आहोत पुढचं कोळी गीत, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. चुन करत रहा व या क्षणी पुढच्या गाण्याचा आनंद घेऊया.

शुद्ध पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या. परत एकदा तुम्हा सर्वांना जागतिक संगीत दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

रसिकमणी हो नमस्कार. ए एम टू वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन योन ए एम टू. म्हणजे कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत शिवम पाठक आशिष पाटील यांचे सुमधुर आवाजात माय भवानी हे अप्रतिम गाणं वाजवतो आपल्या सगळ्यांसाठी.

रसिकमंडळी कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आज आम्ही वाजवणार आहोत विजय भाटे सोनाली सोनवणे यांचे समुद्र वाजा दिन सजलाई. अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे मंडळी हो, आस्वाद घेऊया हे अप्रतिम गाणं दिन सजलाई.

0: आपण दोघं अनाथ वाढलो, पण याला नाव मिळणार, आपलं नाव मिळणार. काय झालं?
1: आपल्या घरात कोणीच थोरलं नाहीये आपल्या बाळाला आशीर्वाद द्यायला.
0: असं कोण म्हणलं? एवढी जगाची माऊली आपल्या सोबत आहे, अजून आपल्याला कोण पाहिजे?
1: हो ना, खरं बोलताय तुम्ही.
0: आणि हे बाळ आपल्या आयुष्यात आल्यामुळं आजपासून आपलं खरंच जीणं सजलंय.
2: रसिक मंडळी उघडे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी सध्या मावया वाजवीत आहोत श्रेया घोषाल यांच्या समुद्रावाजात वेद मूवी मधलं गाणं आहे. एन्जॉय करूया सुख कळले.

रसिकृतांनो, काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचं गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो प्रिया जाधव आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात. ऐकूया नारली पूर्वेच्या आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.